0: ರೇಡಿಯೋ ಪ್ರಕೃತಿ ಎಫ್ಎಂ 93.4 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಜ್.
1: ಗರ್ಮಿ ಬಡ್ದೈಛ, ಪಾನಿಕೋ ಸ್ರೋತ ಸುಕ್ದೈಛ, ಸಾನೋ ಲಾಪರವಾಹಿಲೆ ಗರ್ದಾ ಭೋಲಿ ಠೂಲೋ ಸಂಕಟ ನಿಮ್ತಿನ ಸಕ್ಛ.
2: ಪಾನಿಕೋ ಸಹಿ ಪ್ರಯೋಗ ಗರೌ, ಪಾನಿ ಖೇರ ನಫಾಲೌ, ಉಮಾಲೆರ ವಾ ಫಿಲ್ಟರ್ ಗರೆರ ಮಾತ್ರೈ ಸಫಾ ಪಾನಿ ಪಿಉನೆ ಗರೌ.
1: ತುಳಸೀಪುರ 3 ಮಾ ರಹೆಕೊ ಅಮೃತಪುರ ಖಾನೆಪಾನಿ ಉಪಭೋಕ್ತಾ ತಥಾ ಸರಸಫಾಯಿ ಸಂಸ್ಥಾ ದ್ವಾರಾ ಜನಹಿತ ಮಾ ಜಾರಿ ಸಂದೇಶ.
3: ಏ ಮೀರಾ, ಕೇ ಭಯ ಬಿಹಾನೇ ಘರ ಬಾಹಿರ ಝೊಕ್ರಾಯರ ಬಸಿ ರಹೆಕಿ ಛೇಸ್, ತ ರಾತ ಭರಿ ಸುತಿನಸ್ ಕ್ಯಾ ಹೋ?
4: ಕಾ ಸುತ್ನು, ಮಚ್ಛರಲೆ ಸುತ್ನೈ ದಿದೈನ, ಹೈರಾನ್ ಬನಾಯಿ ಸಕ್ಯೋ ಟೋಕೇರ.
5: हजुर, के तपाईको पनि यस्तै समस्या त छैन? यदि त्यसो हो भने अब चिन्ता लिनु पर्दैन. लामखुट्टेको टोकाईबाट सुरक्षित रहन र कुनै पनि झन्झट बिना सजिलै प्रयोग गर्न सकिने स्ट्यान झोल प्रसुन टेडसमा उपलब्ध छ. यति मात्रै होइन, नयाँ वर्षको अवसरमा विशेष छुटका साथ विभिन्न प्रकारका झोल, स्कुल ड्रेस, साडी, धोती, कुर्ता सुरुवाल लगायत सबै प्रकारका काँचो कपडाहरू सुपथ मूल्यमा बिक्री वितरण भइरहेको छ. प्रसुन टेडर्स, तुलसीपुर 5 वीरेन्द्र चोक गणेश चेरीको छेउमा. प्रोप्राइटर प्रसुन ओझा. फोन नम्बर 0825209447.
3: एक पटक सेवा गर्ने मौका दिनुहोस्.
6: होइन काइलोबा, तपाईँ सधैँ आया गर्नुहुन्छ.
7: अब के हुनु नि बाबु, डाँट दुखेर मर्न लागिसके म त कहीँ गएसन्छ भन्नु भने.
6: किन पिर गर्नुहुन्छ काइलोबा? म तपाईँलाई आज नै सर्गोदरी डेन्टल हस्पिटलमा लैजान्छु नि.
8: अर्थोडन्टिक्स डाक्टर निरञ्जन आचार्य, ओरल सर्जन डाक्टर हेमन्तराज पाठक, इन्डोडन्टिक्स डाक्टर मनिषा न्यौपाने, डेन्टल सर्जन डाक्टर